कबीर काया काची करवी केवल काची तात साबत रखे ता राम पज नाहे तब नठी बात।